सूझे मुझको कौन मकाम में तू ही तू बस तू ही तू। सूझे मुझको कालिब जा में तू ही तू बस तू ही तू। सूझे मुझको सूद जिया में तू ही तू बस तू ही तू। कुछ न